Ja, natuurlijk. Na, kuch bhai raha tha hum na, sorry. एको कहावत छठ एको कहावत लेकिन ना बोले तनी खराब है तू बोल तू बोल तू बोले तो तैयार रही ले तब बोले ना